0: ഹലോ സഹേലി.
1: ഹലോ, അസ്സലാമു അലൈക്കും.
0: അസ്സലാമു അലൈക്കും. വാലൈക്കും അസ്സലാം. ആപ് യേ ബതായേ, ആപ് കൌൺ ബോൾ റഹീ ഔർ കഹാ സേ ബോൾ റഹീ ഹൈ?
1: ജി, മൈ ശ്രീനഗർ സേ ബാത് കർ റഹീ ഹൂൻ, കശ്മീർ സേ മൈ ബോൾ റഹീ ഹൂൻ. മേരാ നാം അഫ്രോസാ ഹൈ.
0: അച്ഛാ, അഫ്രോസാ ജി ആപ് ബോൾ റഹീ ഹൈ കശ്മീർ സേ. ബഹുത് ഹി സുന്ദർ സേ, ബഹുത് ഹി അച്ഛി ജഗഹ സേ ആപ് ബോൾ റഹീ ഹൈ. ബഹുത് അച്ഛി ജഗഹ സച്ച് മൈ. തോ ബതായേ, ആപ് ക്യാ കർതി ഹൈ അഫ്രോസാ ജി?
1: ജി ബസ് മൈ ഹൌസ് വൈഫ് ഹൂൻ, ഘർ കാ ഹി കാം കർതി ഹൂൻ. ദോ ബച്ചേ ഹൈ മേരേ, ഘർ സമ്ഭാൽതി ഹൂൻ, ബച്ചേ സമ്ഭാൽതി ഹൂൻ.
0: അച്ഛാ, തോ ബച്ചേ ഛോട്ടേ ഹൈ?
1: ഔർ സാത് സാത് സാത് സാത് വിവിധ ഭാരതി ചലതാ രഹതാ ഹൈ. കൈ സാലോ സേ രിഷ്താ ഹൈ മേരാ വിവിധ ഭാരതി സേ.
0: യേ തോ സബ്സേ അച്ഛി ബാത് ഹൈ ആപ്കി. തോ ബതായേ, ആപ്കേ ബച്ചേ ഛോട്ടേ ഹൈ കി ബഡേ?
1: മേരി 5 സാൽ കി ബേട്ടി ഹൈ ഔർ 2 സാൽ കാ ബേട്ടാ ഹൈ.
0: മത്ലബ് ബഹുത് പരേശാൻ കർതി ഹൂംഗേ, ശൈതാനി കർതി രഹതി ഹൂംഗേ പൂരേ ദിൻ ഘർ മേ, ഹൈ നാ?
1: ഹാ, അബ് ക്യാ കരേ, ലേഡീസ് കാ കാം ഹി യഹി ഹൈ, അബ് ബച്ചോ കോ അച്ഛി ശിക്ഷാ ദേനാ.
0: ബിൽക്കുൽ, അച്ഛേ സേ ഉൻകോ പഠാനാ, ലിഖാനാ, ഘർ സംഭാൽനാ. സച്ച് മേ, ഔർ ബഹുത് ബഡാ കാം ഹൈ യേ. മത്ലബ് ആപ് ജോബ് കർനേ ജാതേ ഹൈ, ലോഗോ കോ ലഗ്താ ഹൈ വഹി ചീസ് ബഡീ ഹൈ. യേ കാം
1: നസർ ഭി നഹീ ആതാ, യേ കാം നസർ ഭി നഹീ ആതാ ഹൈ,
0: ജബ്കി യേ സബ്സേ ജ़രൂരി കാം ഹൈ.
1: ഹാ, അഗർ കി മർദ് ലോഗ് ജൈസേ കാം കർതേ ഹൈ, ഉൻകാ കാം ദിഖ് ജാതാ ഹൈ, വോ ഓഫീസ് സംഭാൽതേ ഹൈ, പതാ ചൽതാ ഹൈ നഹീ ഓഫീസ് ഹൈ. ഘർ കേ ജിത്നേ കാം കരേംഗേ യേ നസർ ഹി നഹീ ആതേ ഹൈ.
0: ഊപ്പർ സേ കഹാ ജാതാ ഹൈ ആപ് കർതേ ഹി ക്യാ ഹൈ ഘർ പേ, ജബ്കി അഗർ ഘർ പേ കാം കർനാ പഡ് ജായ നാ തോ ബസ് പതാ ചൽ ജായേഗാ കിത്നാ കാം ഹോതാ ഹൈ ദിൻ ഭർ കാ പൂരാ, ഔർ സാഥ് ഹി ബച്ചോ കോ ഭി സംഭാൽനാ ना, बहुत बहुत बड़ा काम है. आप विविध भारती आप सुनती हैं तो विविध भारती का कम से कम इतना तो एक योगदान रहता होगा ना कि आपका जो काम है पूरे दिन भर का थोड़ा आसान कर देता होगा, है ना?
1: बहुत ज्यादा. कई सालों से वही मैं बोल रही हूँ, कई सालों से रिश्ता है मेरा विविध भारती से. तो शादी हो गई, बच्चे हो गए, और जब शादी से पहले मायके में सुना करती थी.
0: अच्छा,
1: एक भी प्रोग्राम मिस नहीं होता मुझसे. सखी सहेली है, हर कोई एपिसोड सुनती थी मैं,
0: रिटायर
1: में जो भी एपिसोड आते हैं, हर कोई ना, हर कोई प्रोग्राम सुनती थी मैं विविध भारती का.
0: तो
1: अभी भी सुनती हूँ, लेकिन अब उतना टाइम ज्यादातर नहीं आता है क्योंकि बच्चे कभी इधर उधर.
0: हाँ नहीं, बच्चे छोटे हैं, आपने बताया 5 साल के 2 साल के तो बहुत छोटे बच्चे हैं, इनको तो पूरा वक्त देना पड़ता होगा आपको अपना.
1: बहुत ज्यादा. सबसे पहले तो मैं ये बोलना चाहती हूँ, मैं बहुत ज्यादा खुश हूँ क्योंकि विविध भारती आज हेलो सैली में मेरा पहली बार फोन लगा है, इतने सालों से, मेरे ख्याल से 20 सालों से.
0: अरे,
1: 20 साल के बाद फोन लगा है इस प्रोग्राम में.
0: बात करें,
1: एक बार विविध भारती में मैंने बात की है, वो है हेलो फरमाइश.
0: अच्छा, यानी कि आपकी चलो बात तो ही, मुझे ये सुनकर ही बहुत अच्छा लगा कम से कम, क्योंकि 20 साल इतना लंबा अरसा आपने सोची लगाया है. नहीं, सच में आप बहुत ही अच्छी हमारी श्रोता हैं, बहुत ही अच्छी, क्योंकि इतना आपने इंतजार किया कॉल लगाने के लिए, तो बहुत बहुत बहुत दिल से आपका शुक्रिया. और अब बताइए, आप कौन सा गीत सुनना चाहती हैं?
1: जी, गाने के बोल है इस मोड़ से जाते हैं.
0: है, क्या बात है, बहुत बहुत सुंदर. हाँ, बहुत सुंदर गीत है ना, इस मोड़ से जाते हैं. इस मोड़ से जाते हुए काश कभी हम आपसे मिल लें, हमारी मुलाकात हो जाए. है,
1: आप आइए ना कश्मीर.
0: बिल्कुल बिल्कुल,
1: आप आइए और सिर्फ देख रहे कितनी सुंदर जगह है, हर मौसम यहाँ बढ़िया से बढ़िया है.
0: नहीं, कश्मीर का तो खैर नाम ही काफी है. तो चलिए सुनवाते हैं आपकी पसंद का एक प्यारा सा ये गीत, जो मुझे भी बहुत पसंद है.